0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: Superior handling, stylish look. Explore Maruti Suzuki Brezza. Comes with Superstar 9-inch Smart Pay Pro Plus with Surround Sense by Archimis. It has 6-speed automatic 360-degree camera view, latest technology, electric sunroof, special safety features like 6 airbags, ABS, ESP, and also offers attractive mileage too. 19.89 km per litre in petrol and 25.51 km per kg in CNG.
2: Get attractive offers up to Rs. 55,000. Offer till stock lasts. Visit your nearest Maruti dealership today. TNC apply.
3: ಅದೊಮ್ನ ಥೌರಂ ತಾಬಿರಿ ಬಾಸಿ ಆಕಾಶವಾಣಿ ಇಂಫಾಲ್ಗೆ ಎಫ್ಎಂ ಸಂಗೈ ಚಾನೆಲ್ ದಗಿನಿ ಹೌಸಿಂಗ್ ಅಮುಕ್ ತಾಬಿರಸಿ ರೇಡಿಯೋ ಕ್ಲಾಸ್ ಚಹು ಮರಿಫು ತರ ಸೂಬತಾಂಕಕ್ತ ಕ್ಲಾಸ್ 5 ಹಿಂದಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ಗೆ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 3 ಥೌರಂ ಅಸಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಫ್ ಎಜುಕೇಷನ್ ಎಸ್ ಸಮಗ್ರ ಶಿಕ್ಷಣ ಮಣಿಪುರ್ಗೆ ತೆಂಗ್ಬಾಂಗ ಲೋಯ್ನನ ಸಂದೋಕ್ಚಪ ಥೌರಂನಿ